0: पुना क्या तुप उराई क्या पुवाई त्या त्या किना देता याओ माउरी
1: त्या किना देता याओ हे ओरंगा मो तातो मो ngā haka tupuranga katoa त्या किना ngā awa हे ओरंगा मो te tini o tangaroa त्या किना te ngāhe हे ओरंगा मो te tini o tāne mahuta त्या किना ngā whenua tūpuna rangatira हे tūranga waiwai mo tātou mo ngā uri haka tupuranga.